Da, o să-i jerai ghid filmului Lata Mangeshkar tang Mohammad Rafi ne sanajat. Lui Samskanin pin Anand Bakshi yang Luang Stik kanin pin Kalyan ji Anand ji. Kasata istingni आँखें फिल्म लू लता मंगेशकर ने संचस लफुलिन साहिर लुधियानवी इलुवा यंग टिक्कन रवि.